0: ಕಾಂಪೌಂಡ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಹಲೋ
2: ಹಜೂರ್, ನಮಸ್ಕಾರ.
1: ಹಲೋ
2: ನಮಸ್ಕಾರ ಕಾಕಾ, ಸುನ್ನ ಭಾಯ್ನ.
1: ಹಲೋ ಹಲೋ ಹಲೋ, ಅಲ್ಲಿ ಠುಲು ಸ್ವರಲ್ಲಿ ಬೋಲುಸ್ ನ, ಖೈ ಕು ಬೋಲೆಗೋ, ಮೈಲಿ ಕೇಹಿ ಭರೇ ಪಾಯಿನ.
2: ಹಜೂರ್ ಕಾಕಾ ನಮಸ್ಕಾರ, ಮ ಭತೀಜ ಬೋಲೆಗೋ, ಭತೀಜ ಸುನ್ನ ಭಾಯ್ನ.
1: ಎ ರಾಮು, ಹೇರ್ನ ಮೇರೋ ತ ಕಾನ್ ಮ ಸಮಸ್ಯಾ ಭಯರ ತಿತಿ ರಾಮ್ರೋ ಸಂಗ ಸುನ್ನೆ ಮೆಸೇಜ್ ಪಾಉದಿನ.
2: ಓ, ಯೇ ಕುರಾ ಬನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೋ ಕಾಕಾ. ಪೈಲೆ ಐಎನ್ಎಫ್ ಹರಿಯೋ ಖರ್ಕ ಅಸ್ಪತಾಲ್ ಮಾ ಕಾನ್ ಕು ಉಪಚಾರ ಕೇಂದ್ರ ಖುಲೆಗೋ ಛ. ಕಮ್ ಮೂಲ್ಯ ಮೈ ಉಚ್ಚ ಸ್ತರ ಕ ಸೇವಾ ಪಾಉನ ಸಕಿನ್ ಛ. ತೇ ಗಯರ ಕಾನ್ ಜತನಸ್ ಬನ್ನಲೈ ಫೋನ್ ಗರೆಗೋ.
1: ಅನಿ ಹಾಮಿ ಕಾನ್ ಕಮ್ ಸುನ್ನೆಲೈ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ ತ ಭತೀಜ್?
2: ಹುಂಚ ಕಾಕಾ, ಹುಂಚ. ಕಾನ್ ಪಾಕೆಕೋ, ಕಾನ್ ದುಖೆಕೋ, ಕಾನ್ ನಸುನ್ನೆ ವಾ ಕಮ್ ಸುನ್ನೆ, ಕಾನ್ ಕರಾವ್ನೆ ಚಿಲಾವ್ನೆ, ಕಾನ್ ಡಮ್ಮ ಹುನೆ, ಕಾನ್ಕು ನಜಿಕ್ ಸುನ್ನಿನೆ ವಾ ಗಿರ್ಖಾ ಪಲಾಯಕು ಛ ಭನೆ ಪನಿ ಉಪಚಾರ ಹುಂಚ.
1: ಅನಿ ಕತಿ ಬೆಲಾ ಬಸ್ತುಂಚ ಡಾಕ್ಟರ್?
2: ಅಬ ಭ್ಯಾವ್ನು ಹುಂಚ ಭನೆ ತ ಬಿಹಾನ ದಿವಸ ಜಾನು ಭಯ ಹುಂಚ. ಭ್ಯಾವ್ನು ಭಯನ ಭನೆ ಸಂಧ್ಯಾಕಾಲೀನ ಸೇವಾಮಾ ಸಾಂಜ ಚಾರ್ ಬಜೆ ಭಿತ್ರ ನಾಮ ದರ್ತಾ ಗರೈ ಹಾಲ್ನುಸ್, ಅನಿ ಸಾಡೆ ಚಾರ್ ಬಜೆ ಬಾಟ ಡಾಕ್ಟರ್ ಲೈ ದೇಖಾವ್ನುಸ್.
1: ಲ ಯೋ ಕುರಾ ಚೈ ಗಜ್ಜಬ್ ಸುನಾಯ ಭತೀಜ್, ಮ ಯೋ ಕುರಾ ಟೋಲ್ ಚಿಮಿಕ್ ತಿರ ಬನಿ ಭನಿ ಹಾಲ್ಚು.
3: INF नेपाल हरियो खर्का अस्पताल तथा पुनस्थापना केन्द्र पोखरा 15 नयाँ गाउँ, फोन 061-433-342-433-640.
4: पर्यटकीय नगरी पोखरामा मेट्रो सिटी हस्पिटल प्राली सृजना चोक पोखराले विभिन्न किसिमका विशेषज्ञ चिकित्सक सेवाहरूको उपचार ल्याएको जानकारी गराउँदछौ.
5: हाम्रा सेवाहरू:
4: हार्ट जोड्ने, नसा तथा मेरुदण्ड रोग,
5: जनरल सर्जरी, सबै प्रकारका अपरेशन सेवा,
4: मृगौला तथा मूत्र रोग, युरो सर्जरी,
5: पेट, छाती, मुटु, थाइरोइड तथा मधुमेह रोग,
4: न्युरो सर्जरी सेवा,
5: बाल रोग,
4: नाक कान तथा घाँटी रोग,
5: मानसिक तथा स्नायु रोग,
4: प्रसूति तथा स्त्री रोग,
5: छाला, यौन तथा कुष्ठ रोग,
4: नेत्र रोग,
5: दाँत तथा मुख रोग,
4: क्यान्सर रोग, दूरबीन र लेजर प्रविधि प्रयोग गरी गरिने विभिन्न अपरेशनहरू, अत्याधुनिक माइक्रो डिफ्राइडर प्रविधिद्वारा नाक कान तथा घाँटी रोगको अपरेशन,
5: 24 घण्टा एम्बुलेन्स, इमर्जेन्सी, अत्याधुनिक प्रयोगशाला तथा फार्मेसी सेवा,
4: सुविधा सम्पन्न आईसीयू सेवा,
5: डिजिटल एक्सरे,
4: सिटी स्क्यान सेवा,
5: भिडियो एक्सरे, इको कार्डियोग्राफी,
4: इन्डोस्कोपी, ईसीजी, ईईजी, पीटीए,
5: फिजियोथेरापी, युरोफ्लोमेट्री,
4: केमोथेरापी,
5: सुरक्षित गर्भपतन सेवा,
4: होल बडी चेकअप, हेल्थ प्याकेज.
5: मेट्रो सिटी हस्पिटल प्राली, पोखरा 8 सृजना चोक कास्की.
4: फोन 061-572-648, 572-849.
6: घुट्टू घुट्टू पियो या सिप मा रमायो,
7: अब घर मिल लाइक किंग चीज को हॉली,
8: वाट वाट वाट वाट चीज को हॉली.
9: गर्मी हैन, रिफ्रेशमेंट सँगै न्यूट्रिशन दिन आयो मौसम चीज को हॉली को.
10: जलवायु परिवर्तन र रेड प्लस सम्बन्धमा नेपाल आदिवासी जनजाति महासंघको अडान.
11: भूमि, वन र प्राकृतिक स्रोत सँगको आदिवासी जनजातिको अन्यश्रित सम्बन्धलाई मान्यता देऊ.
10: जल, जमिन, जंगल, खानी र प्राकृतिक स्रोतमाथि आदिवासी जनजातिको स्वामित्व र नियन्त्रणको अधिकार सुनिश्चित गर.
11: वन संरक्षण र व्यवस्थापन सम्बन्धी आदिवासी जनजातिको परम्परागत प्रणालीलाई मान्यता देऊ.
10: स्वतन्त्र अग्रिम जानकारी सहितको मञ्जुरीलाई सुनिश्चित गर.
11: पूर्ण र प्रभावकारी सहभागिताको व्यवस्था सुनिश्चित गर.
10: आत्मनिर्णयको अधिकारलाई मान्यता देऊ.
11: अन्तर्राष्ट्रिय श्रम संगठन आइलो महासन्धि नम्बर 169 र युएन रेप कार्यान्वयन गर.
10: नेपाल आदिवासी जनजाति महासंघ.